एक वाजले आहे आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे दोनपर्यंत काही मराठी गाण्यांसोबत काही श्रवण्या गाण्यांसोबत. तेव्हा तुम्ही या क्षणी ऐकूया पहिलं गाणं आज एका विठ्ठल गीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज एकादशी आहे तेव्हा एका भक्तिगीताने एका विठ्ठल गीताने कार्यक्रमाची छान सुरुवात करूया.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, या विठ्ठल गीताने कार्यक्रमाची अगदी छान सुरुवात झाली आहे आणि या विठ्ठल गीताने एक अत्यंत छान वातावरण निर्माण झालेलं आहे। तेव्हा श्रोतनो, अर्थातच या क्षणी ऐकूया परत एकदा एक विठ्ठल गीत। त्यात जे आहे एकादशी आहे, तेव्हा आज या क्षणी या भक्तिमय वातावरणात, या विठ्ठलमय वातावरणात ऐकूया परत एकदा एक विठ्ठल गीत, जे अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं एक विठ्ठल गीत, माझी पंढरीची माय, याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग
3: श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्रीसोबत आपण आहात वैद्य मृषस्वर। स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे, मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि श्रोत्यांनो, मराठी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एक अत्यंत लोकप्रिय गायिका म्हणजे वैशाली माडे, आणि उद्या आहे वैशाली माडे यांचा वाढदिवस। सो त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। अँड ऑफकोर्स या क्षणी ऐकूया वैशाली माडे यांच्या सुमधुर आवाजात एक गाणं, ॲक्च्युली एक लावणी ऐकूया, टेकन फ्रॉम द मूव्ही मदन फुलवंती। तेव्हा श्रोत्यांनो याचा आस्वाद घ्या। गाण्याचे बोल आहे मदन मंजिरी वैशाली माडे यांच्या सुमधुर आवाजात। या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया।

ही कशी चमकती बिजली सोन सळी सजली ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली

माझ्या नजरेचा वान काळ जात घुमशान खोल जाऊन रुतल योग हिरा दिलवा

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोतांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। रेडिओ स्वर श्रीसोबत आपण आहात। स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमात मी परत एकदा तुमचे स्वागत करतो। 1:34 झाले आहेत, ते श्रोतांनो एंड 2 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा याचा आस्वाद घ्या, आमची साथ देत राहा 2 ऑन दिस ब्युटिफुल संडे आफ्टरनून। खूप छान रविवार आहे श्रोतांनो, तेव्हा आजच्या या रविवारचा आनंद घ्या काही मराठी गाण्यांसोबत, काही मराठी बीटसोबत। फोनावर ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, तुमच्यासाठी वाजत आहोत अजय गोगावले आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात आता थांबायचं नाही या मूवीचं टायटल ट्रॅक, तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: श्रोतेनु मराठी गाण्यांच्या या प्रवास चाल ठेवूया आणि या क्षणी ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचं सुमधुर आवाजात हे गाणं टेकन फ्रॉम द मूव्ही जिंदगी विराट। या गाण्याचा आस्वाद घ्या, या आजचा या रविवारचा आनंद घ्या। तेव्हा कीप ट्युनिंग 2 पर्यंत शिरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर।

श्रोतेनो वेळेस तून जात आहे फक्त करा मी ते राहिले आहेत सो नॉनस्टॉप म्युझिक फॉर यू ऑल या क्षणी ऐकूया केवळ विराज आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं याचा स्वाद घेत राहा श्रोतेनो काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे तेव्हा शेवटपर्यंत म्हणजे दोनपर्यंत आमची साथ देत राहा अँड या क्षणी ऐकूया केवळ विराज आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजात माझी बाय हे गाणं याचा स्वाद घेऊया

श्रोतनो याक्षणी ऐकूयात रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं. अँड दे श्रोतनो याच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. तर थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे श्रोतनो, हॅव अ ग्रेट संडे. काळजी घ्या आपली. पुढची भेटूपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
2: नमस्कार श्रोतनु, शिरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, आज आहे रविवार, सर्वांचा आवडता वार, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

मित्रांनो, आज जे मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या एका मूवीतून घेतलेलं गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत. याचा आस्वाद घ्या आणि या गाण्याद्वारे त्यांना म्हणजे नागराज मंजुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतनो पुढच्या काळाने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतोय तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.